चकला बाजार समाणा तूने पप्पू राजा खुश दिल संगीता जिंदल ते हसमुख जिंदल ते सारा ही खुश दिल परिवार राबर करनाल तूने ज्ञान भूषण शर्मा सोमनाथ कालिया सहारनपुर तूने सुरेश नारंग ते आशा नारंग मंडी गोलूवाला राजस्थान तूने